0: Bar visited, entertaining the nation.
1: Babu, योगी तिमीलाई कसले सिकाए?
2: मायाले.